जी असमिन प्रोग्राम रोशन सुबुह जारी ऐं सारी आहे। तव्हांजो असांजो साथ रहंदो ठीकु यारहें वॻे ताईं। असांजो सवाल जेको आहे, उमिरि मुंहिंजे देस में क़ुरान जेकी असांजे मीरपुर ख़ासि जे इलाइक़े वारा आहिनि, मिठी जे इलाइक़े वारा आहिनि ऐं असांजा मातली जे इलाइक़े वारा आहिनि, त कोशिशि कयो जेके असांजे थर जे इलाइक़े वारा माण्हू आहिनि उहे त गुजरात हिनखे भॼणु खपे। त जेको हुनजो इलाइक़ो आहे गुजरात उतां जी आहे ऐं उन्हनि दोस्तनि खे गुजरात जा भॼणु खपे। उन लाइ जेको आहे सो इहो हिकिड़ो बाक़ाइदे हिकिड़ो छा चवंदा आहिनि त अल्टीमेटम आहे। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, त हिन वक़्तु हलूं पिया कमर्शियल ब्रेक जी तरफ़, वरी वापसि ईंदासीं कॾहिं बि न वञिजो।